कर फलियो ज्ञान अमृत फल लागे गुर पर साध पाइए तन ते जन वड पागे ते मुक्ते पे सत गुर शब्द मन गुर।